स्वाहा. ओम सर्वविख्याताय नमः. ओम सर्वस्मै नमः. स्वाहा. ओम सर्वकराय नमः. स्वाहा. ओम भवाय नमः. स्वाहा. ओम जटिने नमः. स्वाहा. ओम चर्मिणे नमः. स्वाहा. ओम शिखंडिने नमः. स्वाहा. ओम सर्वांगनाय नमः. स्वाहा. ओम सर्वभावनाय नमः. स्वाहा. ओम हराय नमः. ओम हरिणाख्याय नमः. स्वाहा. ओम सर्वभूतहराय नमः. स्वाहा. ओम प्रभवे नमः. स्वाहा. ओम प्रवित्याय नमः. स्वाहा. ओम निवित्ताय नमः. स्वाहा. ओम नियताय नमः. स्वाहा. ओम शाश्वताय नमः. स्वाहा. ओम ध्रुवाय नमः. स्वाहा. ओम श्मशानवासिने नमः. स्वाहा. ओम भगवते नमः. स्वाहा. ओम खजराय नमः. स्वाहा. ओम गोचराय नमः. स्वाहा. ओम अर्दनाय नमः. स्वाहा. अभिवाद्याय नमः. स्वाहा. महाकर्मणे नमः. स्वाहा. तपस्विने नमः. स्वाहा. भूतभावनाय नमः. स्वाहा. उन्मत्त वेश प्रच्छन्नाय नमः. स्वाहा. ओम सर्वलोक प्रजापतये नमः. स्वाहा. ओम महारूपाय नमः. स्वाहा. महाकायाय नमः. स्वाहा. ओम वृषरूपाय नमः. स्वाहा. महायशे नमः. स्वाहा. महात्मने नमः. स्वाहा. सर्वभूतात्मने नमः. स्वाहा. विश्वरूपाय नमः. स्वाहा. महाहणवे नमः. स्वाहा. ओम लोकपालाय नमः. स्वाहा. ओम अंतरहितमने नमः. स्वाहा. ओम प्रसादाय ओम हरिगर्भये नमः. स्वाहा. ओम पवित्राय नमः. स्वाहा. ओम महते नमः. स्वाहा. ओम नियमाय नमः. स्वाहा. नियमाश्रिताय नमः. स्वाहा. ओम सर्वकर्मणे नमः. स्वाहा. ओम स्वयंभूताय नमः. स्वाहा. ओम आदये नमः. स्वाहा. ओम आदिकराय नमः. स्वाहा. ओम निधये नमः. स्वाहा. ओम सहस्रथाय नमः. स्वाहा. विशालाक्षाय नमः. ओम सोमाय नमः. स्वाहा. ओम नक्षत्र साधकाय नमः. स्वाहा. ओम चंद्राय नमः. स्वाहा. ओम सूर्याय नमः. स्वाहा. ओम शनये नमः. स्वाहा. ओम केतवे नमः. स्वाहा. ओम ग्रहाय नमः. स्वाहा. ओम ग्रहपतये नमः. स्वाहा. ओम वराय नमः. स्वाहा. ओम अत्रये नमः. स्वाहा. अत्र नस्मकर्ते नमः. स्वाहा. ओम मृगबाणपाण्याय नमः. स्वाहा. ओम अगनाय नमः. स्वाहा. ओम महातपसे नमः. स्वाहा. ओम घोरतपसे नमः. स्वाहा. ओम अदीनाय नमः. स्वाहा. ओम दीनसाधकाय नमः. स्वाहा. संवत्सरकाराय नमः. स्वाहा. ओम मंत्राय नमः. स्वाहा. ओम प्रमाणाय नमः. स्वाहा. ओम परमात्मतपसे नमः. स्वाहा. ओम योगिने नमः. स्वाहा. ओम यज्ञाय नमः. स्वाहा. महाबीजाय नमः. स्वाहा. महारेतसे नमः. स्वाहा. ओम गणपतये नमः. स्वाहा. दिग्वाससे नमः. स्वाहा. ओम कामाय नमः. स्वाहा. मंचवेद नमस्ते नमः. स्वाहा. परमाय मंत्राय नमः. स्वाहा. सर्वभावकराय नमः. स्वाहा. ओम हराय नमः. स्वाहा. ओम कमंडलुधराय नमः. स्वाहा. ओम धनुन्ये नमः. स्वाहा. ओम बाणहस्ताय नमः. स्वाहा. ओम कपालवते नमः. स्वाहा. ओम असनये नमः. स्वाहा. शतघ्रिने नमः. स्वाहा. ओम खंगिने नमः. स्वाहा. पट्टिसिने नमः. स्वाहा. आयुधिने नमः. स्वाहा. महते नमः. स्वाहा. सुवस्ताय नमः. स्वाहा. सुरूपाय नमः. स्वाहा. ओम तेजसे नमः. ओम तेजकराय निधये नमः. स्वाहा. उष्णीषिणे नमः. स्वाहा. शुभक्राय नमः. स्वाहा. उद्ग्राय नमः. स्वाहा. ओम विनताय नमः. स्वाहा. ओम दीर्घाय नमः. स्वाहा. ओम ऋषिकेशाय नमः. स्वाहा. ओम हरिकेशाय नमः. स्वाहा. सुतीर्थाय नमः. स्वाहा. ओम कृष्णाय नमः. स्वाहा. श्रृंगालरूपाय नमः. स्वाहा. ओम सिद्धार्थाय नमः.

0: निर्गुण से सगुण बनाये, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Up.

0: इधर उधर क्या जोवे, सत सुमरन सुमरन, यू नो व्हाट इज ए सुमरन?
1: Víte, co to je sumarán?